0: سامن ڈاکٹر حارث جاوید راجپوت صاحب اسا سا گڈ موجود ہیں ڈاکٹر صاحب تر ولندا سی انن سا گال بول کرے انن کا ٹاپک جو حوالے سے کچھ معلومات وٹھدا سی جی ہاں سمن ماں کے بدائیں دولا تو ڈاکٹر حارث صاحب اسا سا گڈ موجود ہیں ڈاکٹر صاحب تر ولندا انن کا حال احوال وٹھو تا السلام علیکم ڈاکٹر صاحب
1: وعلیکم السلام
0: ڈاکٹر صاحب کیڑا حال ہے مجا
1: الحمدللہ
0: ڈاکٹر صاحب اجو کو پنجو ٹاپک کیڑا ہے سر
1: ٹاپک اسا ٹاپک اسا جو ہے اجو کو ٹاپک اسا رکھندا سی گرمی جے حوالے سا ان دے بابت اسا جو ٹاپک اسا رکھندا سی
0: جی سمن تو ڈاکٹر صاحب کا سوال پوچھی سکو تھا معلومات وٹھی سکو تھا ڈاکٹر صاحب جو موبائل نمبر 02279984763 2789848 4763 یہ ڈاکٹر صاحب جو موبائل نمبر ہے جی ڈاکٹر صاحب
1: جی بالکل سامین یہ اساں جو موبائل نمبر ہے 02279984763 انہیں نمبر تے اواں کال کرے پروگرام میں شامل بھی تھی سکو تھا ائی گدو گد ایو نمبر اواں پان وٹ ضرور رکھو छो तो क्लिनिक की तब्दीली थी वही है तो कुछ मानुन के एड्रेस समझण में नथो अचे समझाणी के हिसाब का अवां जेडी मल बस सकरण इंदा हो त असा जो जको स्टेशन रोड आ इन जा या एकडे पासे खत्म थिंदान बी आ बे पासे खत्म एकडो ही रोड आ सिधो रोड आ हन पासे खत्म थिंदो त उनके चोंदा हु नवापशा मोड़ जे हन पासे खत्म थिंदो त उनके चयो विंदो आ है स्टेशन ए स्टेशन दे खत्म थिंदो या शुरू इता कयो नवापशा मोड़ ते खत्म कयो या नवापशा मोड़ का शुरू कयो स्टेशन ते खत्म कयो
0: ڈاکٹر صاحب کال وٹھوں دا کی رسے دا گلے السلام علیکم السلام علیکم
2: سلام
0: ادا کیر گلے پے کتا کا
2: وٹھ مولا سان گاودا سی ماں بخش کی
0: رسے اچھا اداس امام بخش کی اداس کیڑا لے نہ وجا
2: سر کے تے تا بدایو
0: دعاؤں اللہ جائے سان تا بدایو ٹھیک ہے تے بے صحیح ہے نہیں
2: کلی میں اتا ہن دعاؤں ہیں
0: بس ادا اس جو بھائی اللہ خوش کندائی अॼो को छा सवाल आहे तुंहिंजो डॉक्टर साहिब लाइ
2: मथे में सूर आहे कनो कनो
0: तोखे तोखे अलाए छो मथे में सूर छॾे ई नथो भला तोखे हर वक़्तु मथे में सूर हूंदो
2: आहे
0: ठीकु आहे एफ एम ॿुध डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था अॼु डॉक्टर साहिबु
1: साईं मथे में सूर प्रोग्राम में अव्हांजी ॻाल्हि थी असां कॉल अव्हांजी शामिलु कईसीं अवां जो जेको सुवालु हो मथे में सूरु आहे हल्को हल्को मां कोशिशि कयां थो अॼु जे प्रोग्राम में टॉपिक जेको असां रखियो हो गर्मी जे हवाले सां त उन खां बाद में इहो मथे खे सूरु छो त कल्ह टियों ॾींहुं प्रोग्राम में मथे में सूरु तमामु घणो आहे अचे पियो सुवाल बि अचनि पिया ऐं उनखे अलावा पेशंट बि आहिनि सही मथे में सूरु जा त इहो सॼो टॉपिक आउं रखी छॾंदुमि जंहिंमें सभई मथे जा सूरु अची पवंदा त उन मुताबिक़ अव्हांजो टॉपिक बि थी पवंदो ऐं अव्हांजे सुवाल जो बि جواب تھی پوندو
0: ڈاکٹر صاحب کال وٹھوں تھا السلام علیکم
3: وعلیکم السلام
0: ادا کیر گلے پے کتا کا
3: سائیں ناصری فقیر میں وندو نا
0: جی سائیں چھا سوال ہے وانجو ڈاکٹر صاحب لا
3: اچھا لا کچھ اوکے نا
0: ادا دعاؤں والا جائے سان تمام بدایو
3: با کھیل ادا چار شکر الحمدللہ
0: جی ادا
3: سائیں تا اے فین بدھی اسا
0: جی جی
3: सूर
1: जो तव्हां चयो हो त इन लाइ बहितर रहंदो अवां इलाज कराए वञो होम्योपैथिक में इन सूर जे लाइ इन तकलीफ़ जे लाइ माशाल्लाह एतिरी दवाऊं आहिनि त हर सूरु ऑटोमेटिक ख़तमु थी थो वञे छो त मादे में सिर्फ़ु असांजे ज़हन में इहो आहे त मादे में सूरु आहे त राइज़िक कैप्सूल खाइणो आहे पर राइज़िक जो कमु कोन्हे को कुझु केस अहिड़ा आहिनि त उहो राइज़िक जो केस ई कोन्हे को ॿिनि दवाउनि जी तरफ़ माण्हू वेंदो आहे त इन करे अवां होम्योपैथिक जी तरफ़ अचो इनशा अवांजो सूरु ख़तमु थी पवंदा
0: डॉक्टर साहिबु कॉल वठंदा अस्सलाम वालेकुम
2: हैलो अस्सलाम वालेकुम
0: वालेकुम अस्सलाम अदा केरु ॻाल्हाए पिया किथां खां
2: बशीर मलाह पियो ॻाल्हायां दौलतपुर खां
0: अजी मुंहिंजा भाउ छा सवालु आहे वांदो डॉक्टर साहिब लाइ
4: साईं अंदाज़ो टे चार साल थी विया आहिनि ताईं ऐं खंघि सां को नथो छॾईं बलगम थिए थो ऐं थोरो छा गुॾु थो कढाए दन बि सघे त सस्तो थो थिए खंघि थो थिए पर सवाल इहो दवा ॾाढा वरितुमि पर इहो बीमारी छॾे नथो
0: अच्छा ठीकु आहे एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था जी डॉक्टर साहिबु
1: साईं इहा बीमारी ख़तमु न थींदी अव्हांजी हुन जी वजह छा आहे वजह इहो आहे त अव्हां इलाजु करायो हूंदो अव्हां बि पंहिंजी जान जे लाइ वस कोन खटाया हूंदा अव्हां इलाजु करायो हूंदो पर इहा छाती में जेको जारो आहे न इहो थोरो बि जारो रहिजी वञे अंदरि में का बि बदपरेज़ी चांवर लस्सी थधो पाणी वग़ैरह इस्तेमालु कंदा रहंदा हुई आहिस्ते आहिस्ते पंहिंजी पैदाइश वधाईंदो वेंदो त इहो साॻियो तव्हांखे सहिको जारो थी पवंदो असां खां इलाजु करायो असां हिन खे ख़तमु बि कंदासूं फेफड़े खे ताक़त बि ॾींदासूं जंहिंसां इहो मुकमल इलाजु अव्हांजो थी पवंदो
0: ڈاکٹر صاحب کال وٹھوں دا السلام علیکم
5: السلام علیکم سر سلیم
0: وعلیکم السلام جی دا کیر گلائے پے کتا کھا
5: ادا احمد منار بو گلائے پھول شاہ کھا عرض کرو مڑیا ہندی ہم یہ پر چا چلا ٹر چار سال کیا ان جو پیٹ بھی بھر جی دو ونی ہاں بھی سڑے دیو ہو ائی من اپریشن میں سور ڈا
0: اچھا اپریشن چھا جو تھیو اما جو
5: جی جی
0: چھا جو اپریشن تھیو دا
1: थी
0: सघे थो सर चवे थो
1: आया हूंदा कूर त माण्हू कोन थो ॻाल्हाए पर साईं ॾिसो हाणे ऑपरेशन थी वियो आहे हाणे तव्हां चयो था त पेट भरिजी वियो आहे हा में साड़ो आहे ऐं ऑपरेशन में सूरु थिए पियो त इन में मुंहिंजी सलाह इहा ई आहे त अव्हां अमा जो करायो अल्ट्रासाउंड पेट जो उन में सॼी हक़ीक़त साम्हूं थी पवंदी ऑपरेशन वारी जॻह में टांकनि जे करे मसइलो थिए पियो या पेट में भर्ती गैस जे करे या टांकनि वारी जॻह ते सूरु थिए पियो ॾिसो ऑपरेशन वारी जॻह में सूरु थियणु ॿ साल खां पोइ थी सघे थो पेट ते गैस उन जे करे ज़ोर जे करे उहा टांकर में तकलीफ़ थिए पई ईअं थी सघे थो माइदे में तकलीफ़ आहे त गैस ज़रूरु थींदो भर्ती ज़रूरु थींदी भर्ती में पेट फुकजी वेंदो त जेका ऑपरेशन वारी जॻह आहे जेका गुर्दा आहिनि उन्हनि ते ज़ोर पियो हूंदो त सूर तकलीफ़ थी सघे थी इन सभिनी शयुनि खे सही नमूने सां ॾिसण जे लाइ अव्हां जे लाइ बहितरु आहे अव्हां अल्ट्रासाउंड कराए वठो अल्ट्रासाउंड में सॼी हक़ीक़त निकिरी वेंदी पोइ इलाज करण में बि आसानी थी सघंदी असां प्रोग्राम में अॼोको जेको टॉपिक हो उहा हुई असांजी गर्मीअ जे हवाले सां ऐं अधे जो सुवाल पियो हो हुन सुवाल में हो मथे जे सूर जे बारे में त असांजो टॉपिक ऐं सूर मथे में इहा सभई हिकिड़ी लाइन ते अची वेंदा जंहिंजी वजह छा आहे त गर्मी जीअं लॻे थी त मथे में सूर ऐं चकर ज़रूरु थिए थो त इन करे गर्मी में जेॾी महिल निकिरो त कोशिशि कयो पंहिंजे पाण खे ढके हलो तुवाल इस्तेमालु कयो मोटरसाइकिल में हेलमेट्स आहिनि उहा इस्तेमालु कयो या रुमाल ॿधी पंहिंजे फेस खे शिकल खे चहिरे खे रुमाल ॿधी चश्मो पाए तव्हां निकिरी सघो था हथनि ते ग्लव्स पाए निकिरी सघो था पेरनि ते जूता पाए निकिरी सघो था छो त जिस्म जा इहा ई हिसा जेका आहिनि इहा कपिड़नि खां माण्हू ढकनि नथा ऐं गर्मी लॻी सघे थी त हिन में एहतियात ज़रूरु कनि ब्लड प्रेशर डाउन थियनि मथे में सूरु थियनि ऐं उन खां पोइ चकर अचनि इहा सभु ॻाल्हियूं गर्मी जे करे थी वेंदियूं आहिनि एहतियात ज़रूरु करनि कोशिशि करनि त जेके सफ़र में निकिता आहिनि त रस्ते में कुझु वक़फ़ो ज़रूरु ॾियनि वक़फ़ो ॾियण में मुराद इहो आहे त आराम सां ॿ टे मिंट वेही रहनि उन खां पोइ पाणी जूस या थादलूं जेका रस्ते में हूंदियूं आहिनि उहा इस्तेमालु करे सघनि था जीअं गर्मी मां अची सिधो ब्रेक लॻाए थादल पीअणु इहो अव्हांजे लाइ नुक़सानदेह आहे थोरी देरि होॾां वेही रहो उन खां बाद में तव्हां थादल इस्तेमालु कयो पोइ अॻियां सफ़र पंहिंजो शुरू करे सघो था वधीक बहितरु इहो रहंदो त हीअ गर्मी जो जेको टाइम पीरियड आहे इन में अव्हां न निकिरो असां बि इन गर्मी जे हवाले सां पंजे खां छह टाइम कयोसीं त माना माण्हू चईं बजे में निकिरी अचे त छहें बजे ताणी असां वटि पहुची वञे त इलाज बि पंहिंजो कराए वेंदो ऐं थधे में टाइम में हलियो वेंदो अव्हां बि होम्योपैथिक पंहिंजो इलाजु कराए सघो था होम्योपैथिक में अलहमदिल्ला हर बीमारी जो हर मसइले जो हर बीमारीअ जो हर तकलीफ़ जो हर मर्ज़ जो इलाजु मौजूदु आहे फ़र्क़ु सिर्फ़ु छा आहे त कुझु बीमारियूं नयूं आहिनि कुझु बीमारियूं पुराणियूं हूंदियूं आहिनि उन पुराणियुनि बीमारियुनि में वक़्तु ज़रूरु लॻंदो आहे नई बीमारियुनि में वक़्तु न लॻंदो आहे अव्हां इलाजु कराए सघोसि था असांजे इलाज सां अव्हांखे को साइड इफ़ेक्ट को नुक़सान वारी ॻाल्हि न थी सघंदी जस्ट एतिरो थी सघे थो त दवा में फ़ाइदो न थींदो हिन जो मुरादु इहो आहे त अव्हांखे नुक़सान न थियो त फ़ाइदो बि न थियो त इन करे होम्योपैथिक इलाजु इन करे तमामु बहितरीन ऐं सुठो आहे ऐं तक़रीबन असां हिकिड़ो ॿ जेका हींअर अॼु कॉलर वारो अचे पियो त हीउ हिकिड़ो मरीज़ त मूं चारि साल में न ॾिठा हूंदा न तव्हां पाण सोचे सघो था चारि साल में सिर्फ़ु इहो हिकिड़ो पेशंट मूं वटि आयो आहे ऐं मां एफ एम जो बिल भरां क्लिनिक जो बिल भरां किथां भरंदुसि ज़ाहिरी ॻाल्हि मूं वटि पेशंट हूंदा ऐं हर डॉक्टर वटि पेशंट हूंदा आहिनि को सो में हिकिड़ो ॿ पेशंट हर डॉक्टर वटि केस डील नथो थी सघे लाज़मी न आहे त सौ में सौ मरीज़ तयारु थींदा कुझु मरीज़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजो केस अञा हलण वारो हूंदो आहे त उन में कुझु पेशंट्स जेका आहिनि उहा इहा सोच रखंदा आहिनि त हाणे डॉक्टर खां दवा वरिती फ़ाइदो न थियो त डॉक्टर मटायूं था इहो इन्हनि सभिनी पेशंटनि जी सभिनी में वॾी ग़लती हूंदी आहे इलाजु हिकिड़ो करे पियो उहो पंहिंजे हिसाब किताब सां हले पियो अॼु हुते उन जी सोच ख़तमु थींदी त उहो तव्हांखे जवाबु ॾेई छॾंदो जेॾी महिल उहा इलाजु करे पियो त अव्हांजो फ़र्ज़ु आहे होॾां वञी पहुची उन खां इलाजु मुकमल कराइणु
0: डॉक्टर साहब कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी दा के गल है पे किथा का
6: जी जी जी सर आप केन का
0: अदा मा जो आवाज समझ में ही कोन पियो छे
6: जी जी सर खात केन का तो गला फेटा हुआ
0: जी दा
6: तहे मुझे 40 साल उम्र है मुझे जो है तो एक्सीडेंट थे मते जो सो यानी गर्मी जे करे या हलां थो वगैरह या उन जे करे मुझो बीपी मथे थो अचे अला छा करे
0: अच्छा एक्सीडेंट थियल आहे ठीकु आहे दा एफ एम तो डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था अचे डॉक्टर साहिबु अधे जो सवाल
1: साईं एक्सीडेंट थियण खां पोइ ब्लड प्रेशर वधीक थियणु इहा बीमारी कान्हे का एक्सीडेंट जी वजह करे ब्लड प्रेशर हाई न थी सघंदो लो थी सघे थो घटि थी सघे थो हाई नथो थी सघे अच्छा इन में कुझु केस आहिनि ॾिसो अव्हांखे पेट ते भर्ती नंबर वन दिलि जो आरज़ो नंबर टू नंबर थ्री अव्हांजो निंड आराम नंबर फोर गुर्दनि ते असरु इन्हनि शयुनि जे करे ब्लड प्रेशर हाई थींदो आहे वधंदो आहे त हाणे अव्हांखे इन्हनि चारनि में कहिड़ी तकलीफ़ आहे ऐं पंजी जेका तकलीफ़ आहे इहा आहे सोच गणती परेशानी डिप्रेशन को अज़ीज़ मिट माइट जी वफ़ात को सदमो लॻी वञनि पोइ इहे आहिस्ते आहिस्ते अव्हांखे ब्लड प्रेशर जे मर्द में मुबतला करे वेंदा आहिनि असांजा होम्योपैथिक वारा पहिरीं इन्हनि शयुनि जो इलाजु कंदा आहिनि तॾहिं असां चवंदा आहियूं त ब्लड प्रेशर जो कामयाबु इलाजु असां वटि आहे ॿिया छा कंदा सिर्फ़ु टिकियूं ॾेई वक़्तु हलाईंदा आहिनि असां टिकियूं ख़तमु करे छॾंदा आहियूं
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था केरु ॾिसो सघनि मौजूदु आहिनि किथां खां अस्सलाम वालेकुम जी बाबा छा सवाल आहे डॉक्टर साहिब
7: लाइ
0: अच्छा कोॾे में सूरु ऐं मादे में जलन ठीकु आहे एफ एम ते डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था डॉक्टर साहिबु हिकिड़े माण्हू खे ॾाढा मसला
1: आहिनि सुखपुर आहे अहिड़ो नालो बि ॾिसो न सुखपुर
0: अच्छा
1: हुते सुख जाम अॼु अमा बि आई न हुते सुखपुर हुई अदा ॾिसो अव्हांजे लाइ एडवाइस इहा ई हूंदी मुंहिंजे लाइ त बहितरु रहंदो पंहिंजो चेकअप कराए वञो दवा वठणी हुजे वठिजो न वठणी त न वठिजो सुखपुर वारा त असांजी जेका दवाऊं आहिनि उन्हनि सां असां सिर्फ़ु अव्हांजो चेकअप करे अव्हांखे इहा सम्झाईंदासीं त गोॾे में सूरु मथे में सूरु माइदे में सूरु थिए पियो छाला थिए पियो उन में कुझु एहतियात अव्हांखे करणी आहे कुझु दवाऊं अव्हांखे इस्तेमालु करणी पवंदियूं पोइ इहा मथे में सूरु बि हलियो वेंदो गोॾनि में सूरु बि हलियो वेंदो छो त आवाज़ खां नथो लॻे तव्हांजी उमिरि को 60-70 साल हूंदी एतिरी आवाज़ सां महसूसु नथो थिए तव्हां पोड़ा आहियो जवानी आहे जवानीअ में गोॾनि में सूरु थिए त पीरीअ में छा कंदा हुआ लठनि सालनि था हुया त इन करे इलाजु कराए इन बीमारी खे ख़तमु करायो का कमज़ोरी आहे हॾनि में कमज़ोरी आहे तॾहिं सूरु थिए पियो त उहा बि दवाउनि सां हल थी सघे थो असां प्रोग्राम में असांजो टॉपिक हो गर्मी जे हवाले सां ॿियो हो मथे इहो सूरु असांखे मिक्स करिणो हो त हींअर हलूं था वापसी मथे में सूर में अव्हां बि कॉल करे प्रोग्राम में शामिलु थी सघो था इन्हनि सभिनि वांगुरु अव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी वेंदव अव्हांजो जेको सवाल हूंदो असां रिसीव कंदासूं उन सवाल जो जवाबु ॾींदासीं बाक़ी जे इलाजु करणो आहे होम्योपैथिक इलाजु करणो हुजे त नाहाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक स्टेशन रोड सकरण नज़द जेको आहे तव्हां ईअं सम्झी सघो था टेंकी वारी घिटी आराम सां तव्हां सम्झी सघो था अच्छा कॉलर सां अॻु में अव्हांखे रोड सम्झाए रहियो हुउमि त रोड शुरू कंदा हो नवाबशाह मोड़ खां त खुटंदो स्टेशन ते स्टेशन खां शुरू कंदा हो त नवाबशाह मोड़ ते ख़तमु थींदो इहो सिधो ई रोड आहे न विच में को टन न को मण न को छा अव्हां जेॾीमहिल नवाबशाह मोड़ खां ईंदा हो त अॼु बि अव्हांखे ॾिसण में हिकिड़ो निम जो वणु ईंदो जे हुतां बि ईंदव त बि अव्हांखे ॾिसण में निम जो वणु ईंदो हिकिड़ो ई रोड ते निम जो वणु लॻल आहे हिन पासे निम जो वणु हिन पासे मुंहिंजी क्लिनिक आम्हूं साम्हूं असां ॿई आहियूं निम जे वण सां बाक़ी जेका रोड ते पहुची वञो कंहिंखे बि चयो पारक वारी घिटी किथे आहे पार्क वारी घिटी किथे आहे या टंकी वारो पार्क वारी घिटी किथे आहे उहो सभु अव्हांखे चवंदा त हिते आहे उते पहुची वियो तव्हां निम जे वण ते पहुची वियो मूं ॾे पहुची वियो वधीक जेको बि आहे कंहिंखे बि चवंदा बाबा हाजी इनायत जी पुराणी क्लिनिक किथे आहे अव्हांखे सभु ॿुधाईंदा त हाजी इनायत जी क्लिनिक फलाणी जॻह ते आहे अञा अव्हांखे मसलो थिए कंहिं अचण में पुछण में का बि शइ में अचण में थिए त अव्हां पुछिजा इहे रोड ते वाड़ो किथे आहे वाड़ो ऐं मुंहिंजी क्लिनिक ॿई गॾु आहिनि हिते वाड़ो आहे त हिकु मुंहिंजी क्लिनिक ॿई लॻे थो गॾु असां आहियूं अव्हां वाड़ो बि असांजे हिन रोड ते हिकिड़ो आहे निम जो वण बि हिकिड़ो ई लॻियलु आहे आसानी सां माण्हू सम्झी सघे थो माण्हू पुछा करे सघे थो हर शइ बाक़ी जेका आहे रोडनि जे मथां बोर्ड मुंहिंजा लॻा पिया आहिनि रोड जे मथां मुंहिंजा बोर्ड पिया आहिनि अव्हां पढ़ी आसानी सां मूं ॾे पहुची सघो था सुबुह नवे खां शाम छह वॻे ताईं मुंहिंजी टाइमिंग आहे क्लिनिक ते ऐं सुबुह खां वठी नवे खां वठी मां शाम जो छह वॻे ताईं पंहिंजी क्लिनिक ते मौजूदु हूंदो आहियां अव्हांजो जेका बीमारी आहे का तकलीफ़ आहे का मर्ज़ु आहे उन जे लाइ इलाज जे होम्योपैथी करणु हुजे अव्हां बेफ़िक्र थी अची सघो था असां वटि अलहमदिल्ला हर मर्ज़ जो हर बीमारी जो इलाज मौजूदु आहे फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेका असांखे सम्झ में नथियूं अचनि त असां उन टाइम ते जवाबु न ॾींदा आहियूं असां पेशेंट सम्झाईंदो अवां हिन मसइले जे लाइ अवां इन डॉक्टर वटि हली वञो अव्हांजो कमु ख़तमु थी वञे अव्हांजी बीमारी ख़तमु थी वञे अव्हांजो मसइलो हल थी पए इहो छा आहे रस्तो असां ज़रूरु ॾींदासीं इन में अव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे को दवा न मिलंदी कस मिली वेंदो कस ते हलंदव इनशाला अलाह अव्हांजे लाइ सेहतियाबी ज़रूरु ॾींदो प्रोग्राम में मथे जे सूर जे बारे में त यादि करो को मथे में सूरु हिकिड़ी जॻह ते न थींदो आहे साॼे पासे खाॿे पासे या सॼे मथे में सूरु इहा मथे में सूर जी निशानियूं आहिनि या इन्हनि जॻहियुनि ते मथे में सूरु पवंदो आहे अच्छा इन जॻहियुनि ते पवण खे तव्हां छॾे ॾियोसि पवंदो मथे में सूरु आहे त नज़र जी घटि थियणु नज़र जी परे जी वेझी जी परे जी नज़र जो घटि थियणु मथे में सूरु थी सघे थो वजह छा आहे त असां वेझो थी मोबाइल इस्तेमालु कंदासीं त परे थी असां जंहिंमहिल ॾिसंदासीं मथे में सूरु पइजी वेंदो या परे ॾिसंदासीं यकदमि असां हेठि निहारींदासीं असांखे मथे में सूरु बि पइजी वेंदो ऐं चकर बि असांखे थी पवंदा त इहा मथे में सूरु थी वियो नज़र जे करे त इन में होम्योपैथिक इलाज वारा छा कंदा नज़र जो इलाज कंदा मथे सूर खे छॾे ॾींदा असां ईअं पाड़ ॻोल्हींदा आहियूं जीअं अव्हांखे प्रोग्राम में मां सम्झायां थो मथे में सूरु पए पियो असांजे शाम धारे जीअं सिजु लहे पियो तीअं जान घरी थिए पई मथे में सूरु थिए पियो त असां फटाफट सम्झी वेंदासीं त इहे जेका आहे अंदर में बुखार आहे मुदे जो बुखार आहे उन जे करे इहा तकलीफ़ थिए पई मुदे जो बुखार जो इलाजु कंदासीं त इहे मथे जो सूरु गुम थी पवंदो इन मुताबिक़ खोड़ तकलीफ़ूं आहिनि जंहिंजे करे मथे में सूरु पए थो अलहमदिल्ला होम्योपैथिक इलाज सां सभु तयारु थी था वञनि
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम
7: अस्सलाम वालेकुम
0: वालेकुम अस्सलाम अदा केरु ॻाल्हाए पिया किथां खां
7: साईं अली मां देबर नवाबशाह मां
0: अजी मुंहिंजा भाउ छा सवाल आहे डॉक्टर साहिबु लाइ
7: सर अर्ज़ु आहे डॉक्टर साहिबु खां त ख़ारिश थो थिए
0: जीअं त भाउ तव्हांजो आवाज़ु कटिजी वियो
7: हलो
0: जीअं त
7: जी मां चयो इहे ॾड ऐं ख़ारिश काफ़ी अरसे खां छॾे नथी डॉक्टर खां बि दवा वरिती आहे पर छॾे नथी अञा ताईं
0: ठीकु आहे ठीकु आहे दादा एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था अजी डॉक्टर साहिबु अधु खे ख़ारिश आहे ॾड वारी
1: साईं इहे वॾा वॾा डॉक्टर आहिनि ऐं पंहिंजी पूरी कोशिशि कंदा छो त मां कल्ह खे प्रोग्राम टूरी प्रोग्राम में इहो ई चयुमि त को बि डॉक्टर नथो चाहे त मूं ॾे पेशंट अचे मां दवा ॾियां त हुनखे फ़ाइदो न थिए को डॉक्टर केरु सोचींदो सभु चवंदा बाबा फ़ाइदो थींदो त नालो थींदो त इन करे थी सघे का दवा में कमी थी वञे या बदपरहेज़ी थी वञे या का तरीक़ेकार जेको हुजे उन में कुझु ग़लती थी वञे पोइ थी सघे थो या तकलीफ़ूं अञा अव्हांजी ख़तमु न थी वञनि असां वटि इलाज जे लाइ अव्हां चओ था त असांजी ॾड जी इलाज या ख़ारिश जो इलाज अव्हांजो न कंदासूं छाजे करे त ही सिर्फ़ु मथां ॾिसण में अचे पई त इहा तकलीफ़ आहे इन जे पोएं पासे असल में बीमारी छा आहे जरासीम बैक्टेरिया असांखे ख़तमु करणा आहिनि उन्हनि खे असां उन्हनि खे ख़तमु करे वियासीं त इहे सम्झो आहिस्ते आहिस्ते गुम ख़तमु थी वेंदा न त असां छा कंदासूं जे अव्हां चाहींदव त हीअ शइ ख़तमु थिए असां अव्हांखे ऑइंटमेंट ॾींदासूं लॻाइण जे लाइ ऐं ऑइंटमेंट लॻाईंदो हीअ बिल्कुलु चमड़ी साफ़ थी पवंदी जीअं का शइ हुई कोन क्रीम ऑइंटमेंट लॻाइणु बंदि कंदव हफ़्ते में ई तव्हांखे वरी वापसी आहिस्ते आहिस्ते हर शइ नमूदार थियणु शुरू थी पवंदी त इन करे इन जो इलाजु थींदो बैक्टेरिया ख़तमु थींदा या ऑटोमेटिक सॼी ज़िंदगीअ जे लाइ ख़तमु थी सघनि था इन में होम्योपैथी जी दवाऊं तमामु सुठियूं आहिनि तमामु बहितरीन रिज़ल्ट वारियूं आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते पेशेंट जो इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि खे ख़तमु कंदियूं छो त ॾिसो न होम्योपैथी चवंदी आहे पहाड़ ॻोल्हियो पहाड़ ॻोल्हियो पहाड़ चाहे इन जी जरासीम जरासीम निकरंदा खत्म थींदा पो ही या खारिश अवां जे लाज खत्म थी पौंदी न त यासे यासे हिकड़े खां बिन में टिन चार में इहा तब्दील थींदी रहंदी पोइ सभई घर वारा आस्ते आस्ते खारिश में थियणु शुरू थी वेंदा कुझु एहतियाती तदबीर असां अव्हांखे सम्झाईंदासूं उन्हनि ते अमल कजो कुझु शयूं अव्हांखे करणी पवंदियूं उहा बि असां अव्हांखे सम्झाईंदासीं उहा कंदव दवाऊं टाइम ते खाईंदव इनशाला अव्हांजी ख़्वारिश हफ़्ते में अव्हांखे महसूसु थींदी त हा अॻे खां मां कुझु बहितर आहियां इनशाला उमेद कंदव अव्हां पंहिंजो इलाजु करायो होम्योपैथिक इलाजु करायो अलाह अव्हांखे ज़रूरु सहतियाबी ॾे
0: जी असां अव्हां ॿुधो पिया जीअं सकर नवाब शाह एफ एम 90.8 जे लाइ स्टूडियो मां प्रोग्राम होम्योपैथिक सिहत जो राज़ होम्योपैथिक सां समय डॉक्टर साहब जो असो साथ रहो वहाँ से पूरे नवे वगे ताली डॉक्टर साहब का सवाल पूछी सको था मालूम वी सो 02 27 99 84 700 63 अजोको असो टॉपिक हो गर्मी के हवा से समय गर्मी में पैंजो ख्याल रखो एहतियात कयो कोशिश कयो 1 बजे खां 3 बजे ताईं ॿाहिरि न निकिरो ऐं अगरि ॿाहिरि वञिणो पवे थो त पंहिंजो मथो ढको शूज़ पायो ऐं ग्लव्स अगरि आहिनि सनड़ा उहे बि पायो त बहितरु आहे ऐं कोशिशि कयो टोपी हुजे या रुमाल हुजे मथे ते ऐं जेॾी महिल वञो था केॾा त उते जिथे बि पहुचो त यकदमि उते पाणी वग़ैरह जूस वग़ैरह न पियो सर कॉल वठो था अस्सलाम वालेकुम
8: सर वालेकुम सलाम सर मोहम्मद बलूकर खराब केबी रेत जे गोठ तो गलाया सर
0: जी दा
8: साई जो डाटो पूरा भलो है तवा जी कपरे दाडी सुधी आला ता के खुश करे बा साई ता एक तो फुकला का ती जरे साई जो मेरा पुरोड ते होयो सेंटर होते
0: जी जी
8: अरे मुजो यो गुजारिश आ त मुके गुरदर में तो ही तकलीफ आ सर
0: अच्छा
8: भाई यार डेढ़ महीनो एडमिट से जो गुरदर जो वार्ड हो नवाब साहब सर
0: जी जी
8: हाणे साई का मुंहिंजो सुवालु आहे त मूंखे नली चढ़ी पई आहे हाणे डॉक्टर साहिबु जेको आहे हज ते वियो आहे मूंखे छो त छंछर जे ॾींहुं हिकिड़ो आहे गदूद आहे दुन जे मथां
0: जी
8: हाणे मूंखे छंछर जे ॾींहुं चयो त तुंहिंजो ऑपरेशन वग़ैरह कंदासीं मां एडमिट बि हुउसि ॾेढ महीनो सर
0: जी
8: त सलीम साहिबु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे साई खे त हिन सां मूंखे इहो ई सजेशन सही आहे या मां वरी साई सां मां साई हिदायत साहिब जेको पुराणो जेको साई जो नालो हो न
0: जी जी
8: नंढे हूंदे मुंहिंजो वाल साहिबु हाजी बहादुर हाजी गुलाल बि रिंद मां फुट में हुउसि पर मां नंढे हूंदे खां साईं जे नाले जो ज़ेर इलाजु नंढो हूंदो हुउसि बुखार थींदो ॿुधंदो
0: जी
8: त साईं जे नाले जो बि मां पेशेंट रहियो आहियां ऐं मूंखे साईं जी ॾाढी ख़ुशी थी आहे हिकिड़ो यज्ञ थी आहे तमामु सुठो कपरिंग तव्हां कयो था ऐं साईं सुठा जवाब ॾिए थो अलाह खे ख़ुशि करे ऐं होम्योपैथिक मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो इहो पेशेंट जेके बचनि था साईं जा ॿ टे असांजे ॻोठ जा बि साईं वटि विया आहिनि
0: जी जी
8: ऐं मां साईं खे गुज़ारिश कंदो हिकिड़े ॾींहुं असांजे ॻोठ लाइ हिकिड़ो चकर हणे असांजो हिते केबीर ते मुंहिंजे वाल साहिब जे नाले हिकिड़ो हॉस्पिटल आहे
0: जी जी
8: जॾहिं हिकिड़ो ॾींहुं हिते कढे त मां साईं जो सॼो इंतज़ाम कंदुसि जेको फ्री साईं कंदो आहे कॾहिं
0: जी जी
8: सवाब जो सवाब जेके वाल साहिब थींदो हुजे नाले खे बि थींदो ऐं मूंखे बि सजेशन ॾिए त मां इहो इलाजु इहो कंटिन्यू कयां या साईं सां मिलां मुंहिंजो इहो ई रिक्वेस्ट आहे सर
0: ठीकु आहे एफ एम ॿुधो
8: नालो मोहम्मद मनू करे त साईं
0: ठीकु आहे साईं तव्हां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाइनि था तव्हांखे छा
8: कयो ओके
0: ठीकु आहे ठीकु आहे डॉक्टर साहिब तव्हांजे ॾाॾे जे दौर जो पेशंट आहे ऐं मोहम्मद मलूक रिंद ऐं हिन वक़्तु जेको आहे गुर्दनि जी तकलीफ़ में मुबतला आहे वधीक तव्हां पाण ॿुधो जी डॉक्टर साहिबु
1: जी बिल्कुलु सॼो पोइ चाचे जो जेको सुवालु हो उहो सॼो सुवालु मूं ॿुधियमि ऐं चाचे जी जेका रिक्वेस्ट हुई उहा बि ॿुधी पर चाचा अव्हांजे सुवाल जो जवाब लाइ हिकिड़ो मिंट ब्रेक पहिरीं हीअ कॉल खणा इन जो जवाबु ॾींदुसि पोइ अव्हांजो सुवाल जो जवाबु
0: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम
9: हलो बाबा अस्सलाम वालेकुम
0: वालेकुम अस्सलाम
9: साहब
1: साईं मानी नथी वणे तुंहिंजो मुरादु आहे त अव्हांजे जिस्म जे अंदरि का न का शइ आहे जेको मानी खे वणनि नथी ॾिए वणनि मुरादु हज़म थियणु नथी ॾिए हजम थींदी त मथां बुख लॻंदी तव्हां खाईंदव, जेको पेट में पियल आहे उहो निकिरंदो कोन त किथां माणी वणंदी। त इन शइ जो आहे ॻाल्हि, बाक़ी जेका आहे तकलीफ़ जेका आहे का बि कान्हे का, माइदो सही थींदो ऑटोमेटिक, ऐं तबियत सही थी पवंदी। ऐं असां बि हलंदासीं वरी चाचे जे सवाल जी तरफ़, छो त चाचे खे मूं ब्रेक इन करे ॾिनो त सवालु वॾो आहे, जवाबु वॾो आहे, सम्झाइणी लाज़मी ॾियणी आहे। त छा ॾिसो, मूंखे इहा ॻाल्हि तव्हांखे, तव्हांजी जेका तबियत आहे न, मूंखे सम्झ में न आई सिधी ॻाल्हि। हू बि चवनि पिया गुदूत आहे, ऑपरेशन थींदो। अच्छा, गुदूत आहे त छा त गुदूत आहे? गुदूत हिकिड़ो थींदो आहे पेशाब वारी नाली जे मथां, उहो चवंदा आहिनि प्रोस्टेज गुदूत। उन जी त तकलीफ़ आहे त उहा त असांजी दवाउनि सां आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी पवंदियूं। बाक़ी जेका बि का गोरी वग़ैरह थी वई आहे त हू बि इलाज सां ख़तमु थी सघे थी। मां सिर्फ़ु अव्हां खे एतिरी रिक्वेस्ट कंदुसि त अव्हां दवा वठो न वठो, अव्हां जी मर्ज़ी आहे, को ज़ोर ज़बरदस्ती कंहिं सां बि कोन्हे का। पर चाहे त पेशंट अव्हां पंहिंजी रिपोर्ट्स वठी जे घर आयो त रिपोर्ट्स वठी मूंखे हिकिड़ो चकर लॻायो वञो। मां सॼी रिपोर्ट ॾिसी, टेस्टूं वग़ैरह ॾिसी अव्हांखे इहो सम्झाए सघंदुसि त हीउ इलाजु सही थिए पियो, अव्हां कराए वठो। जे इहा इलाजु सही कान्हे का, अव्हां हिनखे छॾियो, हिन डॉक्टर वटि हले वञो, या मूं वटि आहे त मूं अव्हांजो इलाजु शुरू कंदुसि। त इन में फ़ाइदो इहो थींदो, अव्हांजो टाइम बि बचंदो, अव्हांजी दवा बि सही मिलंदी, अव्हांजो मर्ज़ बि ख़तमु थींदो, या अव्हांखे गस सही मिलंदो, अव्हांजो फ़ाइदो थी सघे। इन जे करे अव्हांखे अचिणो पवंदो हिकिड़ो दफ़ा मूं वटि, टेस्टूं, रिपोर्ट, अल्ट्रासाउंड जेका बि का हुननि वटि करायूं हुयूं सभु मूं ॾे खणी अचिजो।
0: डॉक्टर साहिब कॉल वठूं था, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम।
9: वालेकुम सलाम, डॉक्टर साहिब आहे न मौजूद?
0: जी जी मौजूद आहे। कंहिंजी खाओ पिया दवा?
9: पेशाब बंदि थी वियो, पोइ फतको हुयो, पोइ नली वञी हाणे मां गोरियूं त अञा ई खावां थो, पर मूंखे नालो नथो अचे, तव्हां वटि बि सैदाबाद न ई सैदाबाद मां हाणे इहो डॉक्टर किथे मिलंदो त मिलां अची।
0: अबा डॉक्टर तव्हां ईंदव सकर सैदाबाद खां ईंदव, किथां ईंदव? शमीर राव खां न? अच्छा तव्हां ईंदव नवाब
9: शमीर राव खां? सकर सफ़ा वेठी आहे, सूचूं बि छुअंदो आहे जामोर ते, पर हाली त थोरो इहो डॉक्टर इंटरव्यू करे त ख़बर पए।
0: ठीकु आहे डॉक्टर, ॿुधाए थो तव्हांखे, ऐं तव्हां तव्हां सुज़ुकीन वटि लही ऐं थोरो ई अॻियां वेंदो स्टेशन रोड ते डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे। डॉक्टर साहिब अधे जो सवाल जो जवाबु अवां ॾियो, हुनखे तकलीफ़ आहे का गुर्दनि जी,
1: पेशाब बंदि थी वियो।
0: पेशाब बंदि थी वियो? जी जी
1: साईं, पेशाब बंदि थी वियो त पेशाब बंदि थींदो आहे गुर्दे में पथरी जे करे, ऐं अव्हां जी पथरी थी सघे थी, इन करे अव्हां अल्ट्रासाउंड कराए वठो, पोइ मूं सां ॻाल्हायो फोन ते।
0: डॉक्टर साहिब कॉल वठूं था, अस्सलाम वालेकुम।
1: साईं इन खे चवंदा आहियूं मादे जी कमज़ोरी। इहा का बि अव्हांजा जेका डॉक्टर आहिनि उहा इन जो इलाज ई न कंदा, सिर्फ़ु भर्ती थींदी हुन जे लाइ गोरियूं, मादे जे हाज़ में तेज़ करण जे लाइ दवाऊं, गोरियूं सिर्फ़ु इहा अव्हांखे ॾींदा, हा में साड़ियो ऐं जलन जे लाइ अव्हांखे दवाऊं ॾींदा, बसि। असांजी जेका होम्योपैथिक आहे न, उहा हिकिड़ी हिकिड़ी शइ खे धार कधार कंदी आहे। जीअं अव्हांखे मादे जी तकलीफ़ आहे त कमज़ोरी आहे त सिर्फ़ु अव्हांखे कमज़ोरी दवा ॾींदी, गरमाइश वग़ैरह जी हीअ सभु शयूं जेका न उहा न मिलंदी। जेका मर्ज़ु आहे सिर्फ़ु उहा दवा खपे त उहा सिर्फ़ु सिर्फ़ु होम्योपैथिक में आहे, ॿिए वटि कंहिं वटि बि कोन्हे।
0: डॉक्टर साहिब कॉल वठूं था, अस्सलाम वालेकुम।
10: वालेकुम सलाम।
0: अदा केरु ॻाल्हाए पिया, किथां खां
10: जी?
0: साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां खां
10: जी? मां ज़मीर बिरोई। जी
0: जी बाबा, छा सवाल आहे डॉक्टर साहिब लाइ?
10: हा डॉक्टर साहिब, चवां थो मूंखे कमज़ोरी आहे, जिस्म में ताक़त न आहे।
0: अच्छा, छा कंदा आहियो? हलो
10: जी
0: बाबा, छा कंदा आहियो? अदा हलो, डॉक्टर साहिब कॉल ई डिस्कनेक्ट थी वई, अधे वटि शायदि मुंहिंजो आवाज़ु न वञी रहियो, अधे खे कमज़ोरी आहे सर, जान में ताक़त बि न आहे।
1: سمجھے آواز تا اتری وڈی کانے پرانی کانے کمزوری سمجھ میں نتھو اچے نوجوانن میں بھی کمزوری سائیں اواں جیئں مکھے لگے تو اواں سا کا بھی کا تکلیف ہے بیو کو مرض ہے جکا بدھن والی گال نہ ہوندیو تا ان لا بہتر رندو اواں مڈے کلینک تے اچی ونجو پو جکا بھی کمزوری ہے ان سبن کمزورین جی دواؤں اواں کے ملی وندیو اواں دوا وٹھی استعمال کیو انشاءاللہ اواں جی کمزوریوں سب کمزوری ختم تھی گندیو ہومیوپیتھک میں صرف جسمانی کمزوری نہ ہر کہیں سمجھی جگہ کمزوری ہے ان سبن جو علاج موجود ہے تو ان میں پریشان تھنے کی کا ضرورت کرنے کا بیماری محسوس تھے پی ان جو علاج کرایو یہ اواں جلا سٹھو ا اواں جلا بہترین چھیا اواں جسم میں جگہ تکلیف ا جکا کمزوری ا جکو مرض ا اواں ان کے ختم کرائندا تا اگیا اواں جکا لائف ا زندگی ا وہ سٹھی گزرندی یہ ان کے رکھے رکھے وڈو کندا ہو تا وہی اواں جے گچے میں پوندو تو ان کرے بہتر رندو ان جے علاج کرائے ان کے ختم کرائے وٹھو جیسا اواں جی تکلیف مرض ختم تھندا تا اواں جی صحت بحال تھندی اواں جی سم میں طاقت ضرور ایندی کمزوری نوجوانن میں کمزوری جو تھن جی وجہ وڈی وڈی وجہ ایہی ہوندی ہے تا صحیح طریقے سے کھادو خوراک نہ ملن ائی اواں جی جے ڈائٹ ہے ان تے خیال نہ رکھن کمزوری تھن شروع تھی ویندی ہے
0: ڈاکٹر صاحب کال وٹھو تا السلام علیکم
11: سلی صاحب وعلیکم السلام سلی صاحب
0: جی سائیں
11: سائیں موجود ہے میں محمد ملک رے وری دوبارہ کال کیا تا سائیں
1: جی
11: برائی
1: جی سائیں
11: ڈاکٹر جمال جے کو ادیب صاحب جو ہے شاگرد
0: جی جی
11: وہ جو نو گردہ جو وارڈ ہے اوتے ایم ایس او اے ریاض صاحب اج مجھے ساری چیک کیو انہن مکھے چھچر جے دی سیوا تے جو ریزلٹ تے یہ جو کو گدو دائے وغیرہ اپریشن کدا سے بیو تنے کے مت پرشر جو ہے وہ الگ ہے کہ بھائی اپریشن سیدھا انہے کا پو تو بالکل سیٹ تھی دے بال اللہ سائیں دا یہ سجن بو فائل سجی پئی ہے با کلب آیو تو گرمی کرے مکھے وری واپس اچڑو پوندو جو اسا جی بڑی لگدی ہے اے صاحب صاحب کچھ ایکڑی ملاقات تھی ہوتے جو میرا پر روڈ تے پر ان میں مکھے تکلیف کرے پیشاب جو رات جو وئی وی دو وہ مکھے ویکنس تھی ہو ایئر بوٹ رپورٹ پئی ہے کہ صاحب چاو دو تو ما صبح اڑے صاحب سے ملی سکا تھوڑی گل کولے مجھے
0: گھر ڈاکٹر صاحب چوے تو پنجو جکے ٹیسٹ رپورٹس ہوں یا جکے تو دواؤں دا پرچا ہے اوے کھڑی اچو
11: فائل سجی سلیم صاحب کو تو کے آئے با پڑھے لکھ لے با پڑھ پٹ میں ڈپٹی ڈائریکٹر ٹریوی ملٹا سی
1: سائیں مجھے سائیں مجھے سائیں مجھے
11: جو جو ڈڑی چڑی پیا
1: سائیں مجھے سائیں مجھے
11: ڈسو سائیں کے وری بدھا جو دیکھا سجے سر مکھے دے
1: ٹھیک ہے سائیں اواں بدھو باوا کے بدھایا تو
0: ٹھیک
1: ہے سائیں ڈسو اصل میں کیس جے کو ہے نا اواں جو ٹیپیکل تا تو تا اپریشن تانی گال پہنچی وئی کو معمولی گال کا نہیں کا ننھی گال کن ان جو کو اڑی مڑی تری جواب دے چھڈوں تو مزو بکونے کو اواں کے سوال جو جواب اڑو ملے یا سوال جو جواب نہ ملے اواں کے مشورہ اڑو ملے تو اواں جی زندگی جکا رہل سل زندگی ا وہ خوشی سا گزرے اواں جا جکا دکھن تکلیفن مرضن وہ ختم تھن اواں خوش زندگی گزارے تو اواں جلا او جواب او مشورہ اواں جلا ہن ٹائم تے تمام بہتر رہندو انہ جلا بہتر یا رہندی تو سجو کیس مجھے ساموں کھلل ہوندو نا تو ہی تکلیفوں آہن تو انہ دے مطابق جکا بو مشورہ اواں جلا بہتر ہوندو ماں اواں کے دے چھڈو چھنچر تانی اواں جو ٹائم آ نا ان شاء اللہ اللہ کندو تو اسائیں دوا میں اواں کے چھنچر میں اترو رزلٹ ملی ویندو تو چند ماں آپریشن کرائیں ہی کون تو پر شرط یہ ہے تو مو کیس کے آؤں سمجھندس بیماری کے آؤں سمجھندس پو ان مطابق ڈسند ہی دواؤں موڑ موجود ہیں آؤں ڈیندس جی نہ ہوندیوں تو پو صرف اواں کے مشورہ ملن یہ شے بھی ذہن میں ہوجائے تو تا ہر بھرو دکا لگن ہر بھرو دواؤں ڈے آخر چاہیے اسائیں ونی آپریشن کرا یہ گال غلط آ شروع میں اواں آیا ہو نا سجی رپورٹ مجھے ساموں پہ ہوں الٹرا ساؤنڈ ٹیسٹ رپورٹ سب پیا ہوں کیس چاہے شروعات کتاں تھی ہانے کیترو تھی چکو اگتے چھا تکلیف تھی سکے تھی ان جا نقصانات چھا تھی سکن تھا سب شے مانو ذہن میں رکھی کرے پو جے کو صحیح مشورہ ہوندو اواں جلا او اواں کے ملندو انشاءاللہ اواں زندگی خوشحال گزرندی
0: ڈاکٹر صاحب اواں جو پیغام چھا ہوندو اساں جے سامعین جلا
1: جی پروگرام ختم تھن وارو یار چلو اج کے پروگرام میں اترو ہی ساتھ ہو اواں سا جکی گالیوں کرے سگا سی اواں جی صحت بابت وہ اسا اواں سا کئی سی جکا مشورہ اواں کے دئی سگا سی او اج کے پروگرام میں اجو گڈی میں اواں کے دئی سگا سی باقی جکا جے کے کال آئی ان جو سوال جو جواب دینو سی جکو بو علاج کرن چاہے تو ہومیوپیتھک تا حاجی عنایت ہومیوپیتھک کلینک تے اچھی سکے تو الحمدللہ اسا وٹ ہومیوپیتھک ہی اواں کے دوا ملندی ہومیوپیتھک طریقے سا ہی اواں جو علاج تھی تو ان میں کو سائڈ افیکٹ کو نقصان واری شے اسان جی ہومیوپیتھک میں اواں کے نہ ملندی इन करे अवां होम्योपैथिक इलाज कराइण चाहियो था त अवां अची सघो था हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक स्टेशन रोड सकरण ते 0327-99-84-763। अच्छा हिकड़ी शइ ज़हन में रखिजो, सभिनीनि खे मां ॿुधायां थो छा त मुंहिंजो नालो डॉक्टर हारिस जावेद राजपूत, मुंहिंजो नालो या मुंहिंजे बाबा जो नालो जेको आहे इन रोड ते आहे ई कोन। असां यको जेको आहे पंहिंजे दादे जो नालो हलायो, बाबा पंहिंजे बाबे जो हलायो, मुंहिंजे दादे जो हलायो, त मां बि इन करे दादे जो नालो ई हलायां पियो। बाबा चेंज न कई त मां बि नथो चेंज कयां, त इन करे न को मूंखे रोड ते घणा सुञाणनि था, न को मुंहिंजे बाबे खे घणो था सुञाणनि, सभु सुञाणनि था त उहो हाजी इनायत खे सुञाणनि था। माना अॼु जे दौर में सम्झो त हाजी इनायत मां ई आहियां, त मुंहिंजो नालो बि हिते जेको पुछंदो त बाबा हाजी इनायत आहे, त नालो मुंहिंजो बि हिते हाजी इनायत सां ई मशहूरु आहे। हारिस जावेद कंहिंखे बि चवंदा को न सुञाणींदो, को स्टोर वारो बि न सुञाणींदो, को डॉक्टर बि न सुञाणींदो। अवां चवंदव हाजी इनायत, फट सिधो तव्हांखे चवंदव फलाणी जॻह ते हलिया वञो। इन करे छो त उमिरि थी वई आहे, हिकिड़ो नालो उहो ई हले पियो, वॾनि खां हले पियो, त मां बि उन नाले खे हलायां पियो। त अचो त कंहिंखां हाजी इनायत जो पुछिजो, मुंहिंजो नालो हा ईंदड़ दौर में पंहिंजे पाण माण्हू ज़हन में अची वेंदो त जी बिस्मिल्लाह, पर मां न रखंदुसि पंहिंजो नालो, नालो मुंहिंजो हलंदो उहो ई वॾनि जो। प्रोग्राम अॼोको सिहत जो राज़ होम्योपैथिक सां असांजो ऐं अव्हांजो साथ हिते ई ख़तमु थिए थो। ॿिए प्रोग्राम ताणी असांखे ॾियो इजाज़त, का मशवरो वठिणो हुजे, का इलाज करणो हुजे, कंहिं बि बीमारी जी तकलीफ़ जे बारे में का पुछणो हुजे, अव्हां क्लिनिक ते अची सघो था। सुबुह 9 खां 6 वॻे ताणी मुंहिंजी क्लिनिक खुलियल हूंदी, वधीक न आहे, सिर्फ़ 300 रुपया मुंहिंजी फीस आहे, जेको सभिनी खां घटि में घटि पोइ सॼे सकण में मूंखां मुंहिंजी फीस घटि आहे, बाक़ी 500 ते आहे सभिनी जो कांटो, घटि में घटि बाक़ी 1000 ते मुंहिंजो कांटो अञा बि 300 ते आहे। त इन करे अवां अची सघो था, पंहिंजो मशवरो इलाज वग़ैरह जे हवाले सां अची सघो था। सामिन मूंखे ॾियो इजाज़त, अलाह निगेबान।
0: जी असां मूंसां गॾु हुआ सकरनि जा मशहूरु मारूफ़ होम्योपैथिक डॉक्टर हारिस जावेद राजपूत साहबु, DHMS सिंध, RHMP पाकिस्तान, होम्योपैथिक कंसल्टेंट, फैमिली फिजिशियन, सीनियर लेक्चरर नवाबशाह, होम्योपैथिक मेडिकल कॉलेज नवाबशाह से वापस आए डॉक्टर साहब माहिर अमराज, नक कन गलो पुराणो नज़लो निचू, जोड़न जो सूर, मथे जो सूर, मादे जी अल्सर, मादे जलन, तिली जो वधन, जिगर जा मर्ज, शुगर ब्लड प्रेशर, दिल जा मर्ज, फालिज खंघ टीबी, हेपेटाइटिस बी सी, गुर्दे की पथरी, मसाले की पथरी जो भी बगैर ऑपरेशन के इलाज किया वाले तो, गुर्दन जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे की खारिश पुरणियों, बारन में कद जो न वधन, मर्दन पिण औरतन में वजन जो न वधन, इन सभी बीमारियों को कामयाब इलाज किया वाले तो। डॉक्टर साहब रोजानो सुबह 9 वगे का शाम 5 वगे तई सकरन होम्योपैथिक क्लिनिक शेरवानी किरिया मैरापुर रोड नर्स बाईपास सकरन में मरीजों को इलाज कंदा आहिनि, जुमो मोकल कंदा आहिनि। डॉक्टर साहब की क्लिनिक मां आपके वरी बधाया छो जो मुझे जिबान शेरवानी किरिया तरफ हजल डॉक्टर साहब की जी क्लिनिक है स्टेशन रोड सकरन में डॉक्टर साहब की क्लिनिक है हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक के नाले से। डॉक्टर साहब की टाइमिंग सुबह जो 9 खां 6 वगे तीन। जी हाँ समय हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक स्टेशन रोड सकरन में डॉक्टर साहब मरीजन जो इलाज कदा है जुमो सुबह जो 9 खां 12 वगे तीन। समय डॉक्टर साहब जो मोबाइल नंबर 0327-99-84-763। वक्त जो एहसास प्रोग्राम सेहत जो राज होम्योपैथिक साण जो भी वक्त पुछे तो पुजाणी से जैसे भी दुआ लायत करो मेज़बान सलीम अहमद सरकानी के दुआ में जरूर याद रखो। जिंदगी अगर साथ दिनों बे प्रोग्राम में होंदस अवां सा गॾु तेसी ॾींदा इजाज़त सदाई गॾु अलावा ही अलॻि जेॾां पेर तेॾां ख़ैरु ख़ैरु।